नमास्तं अबाहे नमास्तं त्रिवर्गे नमास्तं असर्गे नमास्तं प्रभोगे नमास्तं सजोगे नमास्तं अरंगे नमास्तं अपंगे नमास्तं अगम्ये नमस्तस्तरम्ये नमास्तं जलाश्रे नमास्तं निराश्रे नमास्तं अजाते नमास्तं अपाते नमास्तं अमजबे नमस्तस्त अजबे अदेशं अदेशे नमास्तं अपेशे नमास्तं निर्नामे नमास्तं निर्वामे

नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तं अपेहवै नमस्तं अजन्महे नमस्तं शुभमहे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे

वखंड ब्रह्मंडा हे हम ग्रे मस्किन प्रभ तेरे हर राख राख वड वडा हे जन नानक नाम धा टेक हर नाम सुख मंडा।